सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झालीय. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम

करणे यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं.

कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण एकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
3: सूरगौरव संध्या.

0: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6 थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या, 6:05 इंग्रजीतून बातम्या, ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, आई वडिलांची सेवा करणं ही तर परमेश्वर सेवा मानली जातेच, पण त्याचबरोबर रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून कितीही अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं, त्यांची सुश्रुषा करणं हेच आद्य कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून ही सेवा करणाऱ्या परिचारिका या जागतिक परिचारिका दिवस आज साजरा केला जातो. 12 मे हा जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धातल्या सैनिकांची सेवा केली आणि आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका असं फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना मानलं जातं आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस, आजचा 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सुश्रूषा हेच घोषवाक्य सत्यात उतरवणाऱ्या सगळ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:30 आपल्याला ऐकता येईल पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम. पण तत्पूर्वी 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोतेहो, मंडळी, आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानं आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेड क्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000-1,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा आमचा हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे, कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप नसावा,
1: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात.

पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात, किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तऱ्हेचे लोक आहेत.

0: तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिर या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल.
1: सांगून
0: आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
1: तुम्ही प्रशिक्षित जर
0: असाल तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
1: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखादं मोलाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादं
0: जीव वाचू शकतो
1: आहे तो वाचू शकतो जे आहे.
0: आणि मदतीत बरेचदा कसं असतं वेळ हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप

0: त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान लोकां शिबिरं भरवणे
1: आयोजित करणे.
0: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
1: कुठे आहे आणि वेळ काय
0: चिंचवडला आहे सकाळी 11 वाजता.
1: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
0: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
1: अच्छा,
0: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण डेंटल इम्प्लांट ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का तर याबाबत सांगा ना.
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर.
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती त्याबद्दलचे समुपदेशन त्याबद्दल नंतर जे देण्याची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा. सल्ला घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपास

0: कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या. तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात. या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते. तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन असतं. तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये किंवा कधी कधी वय झाल्यामुळं फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का?
0: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
1: आपल्याला काय सांगताय?
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय आहे, ती म्हणजे फिजिओथेरपीची. आणि त्या आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत, आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेड क्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे, आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
1: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली, आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे, ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलां एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली, आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा. आणि

0: त्याचं कुठलीही फी नाहीये शाळेला. आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसेमिया होता.
1: हो.
0: आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये. आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून थॅलेसेमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, 2 थॅलेसेमिया मायनर्स हे यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे. आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जात.
1: अच्छा. बर.
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल.
1: हो हो हो.
0: तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसेमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसेमिया मेजरचं निदान करू शकतात.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसेमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसेमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नोरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसेमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस.
1: अच्छा.
0: आता हे सगळे थॅलेसेमिया मायनर आहेत.
1: पण आता ते एकदम छान
0: काय थट्टे कट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे. अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80व्या 82व्या वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं

0: निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथ ग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1,450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558

0: किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: संध्याकाळचे 7:10 झाले. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 trillion dollarची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 trillion dollarचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 trillion dollar पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणनी बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरतंय असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते

0: अशी भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागले.
1: यापूर्वी 1940 ते 1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता. आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जनतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI Bill म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो

0: पूर्णपणे फसला आहे. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी एक 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सदस्यांचं, त्याच्यामध्ये इराण सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसर काही युद्ध थांबून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील, त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन, त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे जे राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे, मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकताय. संध्याकाळचे 7:30 आणि 25 सेकंद.
1: 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचा शेतकरी बंधूंसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 मंगळवार, दिनांक 12 मे 2026। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज प्रारंभी ऐकूयात माझे शेतीतील प्रयोग, माझे अनुभव यासंबंधी। तालुका शिरूर कासार मुक्काम खालापुरी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल पांडुरंग परजणे यांची आकाशवाणी केंद्राने घेतलेली मुलाखत।

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, अनिल पांडुरंग परजणे राहणार खालापुरी तालुका शिरूर आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून त्यांचे शेतीतील प्रयोग, त्यांचे अनुभव या संदर्भात जाणून घेऊयात. नमस्कार.
1: नमस्कार. राम राम शेतकरी मंदिर. मी आज कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल या दृष्टिकोनातून माझे अनुभव तुमच्या पुढे मांडत आहे. मला की कमी खर्च म्हणजे काय? आता प्रत्येक शेतकरी दरवर्षी नांगरट करतो, प्रत्येक वर्षी नांगरट करण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक वर्षी नांगरट केली आणि आता सर्वसाधारण शेतकरी, आता जनावरांची संख्या कमी झाली, बैलांची संख्या कमी झाली, त्याच्यामुळे ट्रॅक्टरनी सर्रास ट्रॅक्टरनी नांगरट चालू आहे. त्या ट्रॅक्टरनी नांगरट चालू असल्यामुळे काय, त्या जमिनीत खूप खोल नांगरट होती आणि खालचा मुरमाड भाग जमिनीच्या वर येतो. वर आल्यामुळे ती खालची जे वरचा जो थर आहे, सुपीक जो थर आहे, तो खाली जाऊन बसतो आणि मुरमाड थर वर येऊन बसतो. त्याच्यामुळे जमिनीचा पोत कमी होतो आणि पिकाला थोडस उत्पन्न कमी येतं.
0: तर त्याच्यामुळे भेटत नाही.
1: माझा अनुभव असा आहे की दरवर्षी न नांगरण्यापेक्षा, बरं का, की दोन वर्षाच्या आड नांगरा, ती बी नांगरट एकदम वरती खोलून नांगरायची ही नाही. तर काय तो करायचं, एक प्रमाणे तो का म्हणे चाखून सांगे आणि अनुभव आले मजा अंगे. तर मी हे अनुभवले म्हणून मी शेतकरी मंदिरने एवढं सांगतो की प्रत्येक वर्षी शेती नांगरणीची आवश्यकता नाही, की दोन वर्षाचा गॅप द्या जमिनीला, की नंतर तिसऱ्या वर्षी थोड्या ह्यानी नांगरा, खोलून नांगरायची गरज नाहीये. खोलून नांगरट की आता प्रत्येक शेतकऱ्याचं काय मत असतं, नांगरट चांगली झाली पाहिजे, खोलून नांगरव, फाटाफिटा पडून देऊ नको, असं त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला प्रत्येक शेतकऱ्याचं आपलं म्हणणं असतं. परंतु खोलून नांगरण्याचे तोटे ज्यावेळेस अनुभवाला येते त्यावेळेस मग काळी जमीन असती, भुसभुशीत असती, परंतु खोलून नांगरटल्यामुळे त्याचे मुरमाड भाग खडकापर्यंत जात जाते आणि ते मुरमाड भाग वरती येतो आणि वरचा जो थर आहे, सुपीक थर, काळी जमीन असती, ती खाली जाऊन बसती. त्याच्यामुळे आणि परत आता जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे वाटेल पाळ्या पडत नाही जास्त आणि पाऊस काळ जवळ आल्यानंतर त्यावेळेस शेतकरी घाई गर्दी करतो, मग त्याच ह्याच्यात ते लागवड करतो, पेरणी करतो, मग त्याची पलटी होत नाही, खालीवर होत नाही, ते जमीन भुसभुशीत होत नाही. आणि नांगरट केली तिला कमीत कमी झाल्याच्या नंतर दोन तरी पाळ्या पाडायला पाहिजे, पण ती पडत नाही त्यावेळेस.

0: नांगरट केल्यानंतर पहिली एक पाळी पडतो आणि त्याच्यावरच शेतकरी लागवड करतो, पेरणी करतो. तर कोणी कापूस लावतो, कोणी तूर लावतो, कोणी वाटेल ते पिकं घेतात. परंतु एक पीक जास्त भागात घेतलं का तर रोग बी जास्तच पडतो. तर मग थोडे थोडे पीक समजा बदलून बदलून पिकं घ्यायला पाहिजे. किंवा एका शेतकऱ्याला 10 एकर क्षेत्र आहे तर त्यांनी 2 एकर क्षेत्र हे करावं, 2 ते 1 करावं, 2 1 करावं असे वेगवेगळे. तर शेतकरी उत्पन्न घेण्यासाठी काय करतो, एकच पीक घेतलं की रोग बी त्याच्यावरती जास्त पडतो. म्हणजे
1: पीक जर बदलून
0: घेतलं तर
1: फायदा होतो.
0: आता गेल्या वर्षी कापूस माझं होतं, मला 4.5 एकर जमीन आहे. त्या 4.5 एकर जमीनमध्ये मी 3 एकर कापूस लावली आणि 1.5 एकर लोक बाकी दुसरं सगळं लागलं. मग मूग पेरला.

0: घेतली गाई, 3.5 फुटावरती कपाशीची लागवड केली. तर कपाशीचं बियाणं लावल्याच्या नंतर 10 ते 12 दिवसांनी शेतात चक्कर मारल्यानंतर तूट झाली तिची. तूट झाल्याच्यानंतर हे 10 ते 12 दिवसानंतर पहिलं जे बियाणं रुजलेलं आहे ते उगवलेलं आहे ते बरंच मोठं होतं थोडंसं, आणि परत तूट लावायचं तेच बियाणं लावल्याच्यानंतर त्याचा कालावधी हे होतं ना
1: उशीर. तर
0: त्याच्यामुळं त्या ठिकाणी मी बाजरी लावली. बाजरीचे किती हे लावली मला, बाजरी किती लागली, 50 ग्रॅम सुद्धा लागली नाही. 50 ग्रॅम म्हणजे ज्या ठिकाणी तूट झाली त्या ठिकाणी 1 ते 2 बियाणे खोलवर लावायचे. जरा खोलवर लावल्याच्या नंतर काय होतं की ते बियाणं उगतं आणि वरचे टाकलं की त्याचं ते पाखरं खाऊन घेतात, त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची. आणि ती कपाशी चांगले 1 फूट आल्याच्या नंतर ती बाजरी त्या लेवलला येते, ती लावलेली बाजरी त्या लेवलला येते. घट्ट असं मजबूत वाढ होती त्याची, ते त्याची फूट होती किमान 1.6 इंचापेक्षा जास्त कणीस पडतं. 1 एकरमध्ये जर कपाशी असेल आणि त्या त्या जागेवर तूट, 50 ग्रॅम सुद्धा तूट लागत नाही, 50 ग्रॅम सुद्धा लागत नाही. तूट लावताना असं एकदम पुंजका नाही लावायचा, पुंजका लागल्यानंतर शेजारच्या कपाशीच्या पिकाला मारतं. बाजरी का लावायचो तर त्याचा एक दुसरा बाजरी उगून आल्याच्या नंतर तिचं ताट मोठं होतं आणि पानं होतात, त्या पानावरती मुंगळे असते, ते मुंगळे कपाशीवरती पाडलेला मवा ते मुंगळे खातात. तो एक शेतकरी मित्रांना मी सांगेन की तो एक फायदा आहे, मुंगळ्या मवा पिकावरती होऊ देत नाही त्या कपाशीच्या पिकावरती.
1: हा म्हणजे त्यांचं जे नैसर्गिक
0: व्यवस्था आहे ते ह्याच्याकडून मिळते. तर तो एक अनुभव आलेला आहे. असं जर तूट पीक काही जे शेतकरी कपाशीचं लागवड करतो ते त्यांनी हे केलं तर काय हरकत नाही. किंवा बाजरीचं उत्पन्न बी येतं, 1 एकरमध्ये मला 2 गोण्या बाजरी झाली
1: छान,
0: पण त्याच्यामुळे माझा ते उपजीविकेचा भाग हे झाला. कपाशी निघल्याच्या नंतर कपाशीमध्ये 3 पाळ्या केल्या, 3 पाळ्या अलगद केल्या. कपाशीमध्ये जास्त शेतकऱ्यांनी खोलून पाळीच करू नये की का करू नये, तर कपाशीचे ज्या ह्याच्यातले ते जार असतात ते तुटल्या जातात आणि मग कपाशीच्या ह्याला ते पोषण मिळत नाही जार तुटल्याच्या नंतर. तर ते अलगद पाळी असावी की नाही, जे वरचे जे तण आहे ते आपलं हिव हवा बघाय त्यासाठी अलगद पाळी असायला पाहिजे. आणि मग तिसऱ्या पाळीला मी त्या कपाशी शेतात दण टाकले, जे अवताला गुंडाळलं आणि ते दण टाकले. दण टाकल्यामुळं त्या कपाशीच्या खोडाला मुळाला वरीन पडला, माती लागली, माती लागल्याने ते वरीन तशीच राहिली. परत आणखी खोडाला भक्कम असं बळ मिळालं आणि वळ टिकून राहिली. त्यानंतर उत्पन्नाची संख्या वाढती, बोंड बी असे मोठे तयार होते आणि थोडासा फरक पडतोच उत्पन्नामध्ये. त्यानंतर मग आता दुबारा पीक घ्यायचंय. दुबारा पीक घेण्यासाठी तीच कपाशी पूर्ण वेचून झाल्याच्या नंतर काही थोड्या दोड्या असल्या त्या तोडायच्या, त्या बाजूला एकेकडल्या त्या फुटत्यात, फुटून त्या वेचणी घेतल्या. परत ती कपाशी उपटली, उपटून आता थोडस निसर्गाला विरोधात मंद, परंतु का की रोगाची शक्ती वाढली. कशामुळे बोंड अळीचे प्रादुर्भाव जास्त वाढलाय. तर बोंड अळी पहिले शेतकरी काय करायचे, उपटायचे आणि एका साईडला बांधाच्या कडीला फास घालायचे, बरोबर. ते फास मग आता कुस्त खत होतं किंवा सरपणाला वापरायचे. परंतु त्या बोंडाळीचा प्रादुर्भाव असा, ती बोंडाळीच नाही नट फायना, ती संपनच की त्याच्यामुळं ती जाळून टाकायला लागलो. जाळून टाकल्यामुळे त्या जाळून टाकलेल्या घेऱ्याचा परिणाम थोडासा होतो, परंतु जमीन उलटी पालटी झाल्याच्या नंतर ते भरून निघतं. मग आता त्याच्यामध्ये पाळी नाही किंवा मोगडा नाही किंवा ट्रॅक्टरची पेरणी नाही काही नाही, तर त्याच दंडामध्ये 2 फुटाच्या अंतराने टिपणीने गहू पेरला. गहू पेरल्याच्या नंतर तसंच पाळी नाही मोगडा नाही काहीच नाही केलं की दंड आयतेच होते, कपाशी पिटून दिलेली होती, वल होती त्याच थोडीफार ओली होती. तर त्या 2 लाईनीमध्ये 2 फुटाच्या अंतराने गहू पेरला, हरभरा त्याच लाईनीने पेरला. आणि त्याच्यामध्ये काय केलं, मग अलगद थोडस दावं गुंडाळून अलगद दंड पडले, तर ते त्या पेरणीची काखरीही बुजली आणि दंडालाही बळकटी आली, वारमाला बळकटी आली आणि कोरड्या जमिनीत पाणी सोडलं, तर त्या ह्याच्यावरती गहू खुरपायला आला. अंतर जास्त झालं सुरुवातीला, मला म्हणायचे खूप अंतर झालं, मधल्या काखरी का केलं नाही असे मला शेतकरी जे येणारे जाणारे शेजारचे हजारे नाही म्हणले. हे असंच आहे, पेरणी झाली परत पाणी सोडलं कोरड्या ह्याचं, कोरड्या ह्याच्यातच पेरला होता. आणि मग भरपूर हे झालं, सुरुवातीला चांगलं हे झालं तर एक डोळ्याला चांगला दिसत बी नव्हता, एकदम असं हे त्याच्यामुळे ते शेतकरी आजूबाजूचे

0: तरी म्हणायचे अरे असं काय केलंय तसं काय केलंय असं म्हणून, तर नाही मग नंतर नंतर जसे जसे बळकटी येईन तसं तसं चांगलं चांगला दिसू लागला। वा म्हणले आता एक खताचा डोस मार काही नु कर फालन कर, पेरत्या वेळेसच 20-20-0 ह्या खताचा डोस दिला होता, नंतर नाही। आता उत्पन्न जास्त घेण्यासाठी शेतकऱ्याच्या मध्ये स्पर्धा लागलेली, खूप भारी भारी खत पेरायला लागले टाकायला लागले, पण मी एक असा सूचितो की तुम्ही भारी खत टाकूच नका। भारी खताने जमिनीचा पोत खराब होत चाललेला आहे। जमीन तुमची जर थोडीशी मुरमाड असेल तर त्या जमिनीला झेपेल असं आपण काय म्हणतो की जेवढं वजन जाईल तेवढंच घ्यावा। त्या जमिनीचा बी विचार करावा शेतकऱ्यांनी की त्या जमिनीला खत कोणचं पचल, 15-15-0 किंवा 20-20-0 जशी जमीन असेल हे खत खूप सुंदर। आणि मग जास्त खत असले मग शेतकऱ्याच्या ह्याच्यानुसार आता पाऊस पूर्ण ऋतूवाईज पडत नाही, मागं पुढं होतो, मग जमिनीला आपल्या नेमकं मोसमाच्या टायमाला पाऊस नसतो त्यामुळेला खत भडका देतं, मग ते पीक थोडस कोमरल्या जातं, कारण खताची आग असती जमिनीचा पोत त्या हानी होतो। त्याच्यामुळं माझा आव्हान आहे की तुम्ही जास्त पॉवरचे खत टाकू नका। तुमची जमीन भक्कम असेल काळी असेल ही असेल तर ते पाण्याचा मोबदला असेल तर वापरा, परंतु जमिनीचा पोत बघून जमिनी खडकाळ मुरमाड अशा बघून खताचे वापर करा। आणि अशा नंतर मी सुरुवात दिला, 12 किलो बियाणं लागलं, क्षेत्र बी कमी असेल 20 गुंठ्यात ते 12 किलो बियाणं केलं, आणि एक 25 किलो 20-20-0 25 किलो खत त्या ह्याच्यात केला, नंतर 25 किलो विर्या। तर विर्या बी कसा दिला की सुरुवातीला खुरपलं आणि खूप ताणून दिलं, गव्हाचं पीक एकदम मुंटके पडले त्याचे असे पार जमिनीलाही झाले, आणि विर्या टाकला, विर्या टाकला आणि पाणी सोडलं, त्याला एवढी बळकटी आली आणि एवढं भरभाटून वाढला की तो पोठरायला सुरुवात झाली। आणि ह्या पद्धतीने केल्याच्या नंतर माझा असा अनुभव आला की मला पाणी कमी लागलं, माझा 4 पाण्यामध्ये 12 किलोला मला जवळजवळ 1 किलोला क्विंटलचं उत्पन्न काढलं मी, तर 15 गोण्या गहू मला 12 किलोला झाला, 65-70 किलो गोणी भरली 15 गोण्या झाला मग आवरेज। पण सुरुवातीला तुम्ही असं केल्याच्या नंतर तुमचा ट्रॅक्टरचा खर्च वाचतोय, पाळेमोगड्याचा खर्च वाचतोय, म्हणजे तुम्ही जवळ 50% खर्चातून वंचित राहतात आणि उत्पन्नाला तुम्ही जास्त उत्पन्न घेतो, खर्च कमी आणि थोड्याशा ह्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न जास्त मिळतं, काही डोही लागत नाही काही नाही, तसाच हरभरा। आता 2 फिटाचं अंतर खूप झालं, त्यानंतर हरभरा केला, हरभरा हा कमी पाण्याचं पीक आहे, खत बी कमी लागतं आणि पाणी बी कमी लागतं, आणि जास्तीत जास्त फुलाच्या मोसमात एखादी फवारणी केली तर भरपूर होती। हे आमचे मित्र धांडे यांच्याकडून मी ज्यावेळेस त्यांच्याकडं गावरण गाय होती त्यांच्याकडून गावरण गायचं गोमूत्र न्यायचो मी आणि ते फवारायचो, तर ते फवारले असताना मावाचा प्रादुर्भाव होत नव्हता। आणि दुसऱ्या बी इतर रोगाला गावरण गायचं गोमूत्र ह्याच्यामध्ये नत्र जास्त प्रमाणात असतं की जेणेकरून कशातच मिळत नाही, ते तुमच्या कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये पालापाचोळा जमिनीत कुजला तर त्याच्यामधून एक नत्र मिळतं आणि गावरण गायच्या शेणामधून आणि गोमूत्रामधून नत्र मिळतं ह्या दोन गोष्टीमधून। पण आज शेतकरी मी काय करतो, पालापाचोळा थोडंसं बांधाच्या कडीना अवतीभोवती असं झालं तर ते जाळायचा प्रयत्न करतो। पण शेतकरी मित्रांना मी एवढं आवाहन करेन, किंवा मूग आहे मुगाच्या शेंगा तोडल्याच्या नंतर मुगाचं जे मुगवण म्हणतोय ते तसंच जमिनीत रुजायला पाहिजे, ते उपटून थोडे थोडे असे पुंजके घातले आणि एक पाऊस पडला की लगेच कुजतं, त्याचं सेंद्रिय खत भरपूर प्रमाणात मिळतं, नत्र मिळतं त्या मुगाच्या ह्याच्यामधून, उडदाचं तसंच आहे, सोयाबीनचं तसंच आहे। पण जास्त थोडासा काड्या दिसल्या काय गेलं की शेतकऱ्याच्या डोक्यात काय येते की आता हे आपण नको अडचण करायला पेटून द्यावं। शेतकरी मित्रांनी तुम्ही थोडस एक अनुभव घ्या, तुम्हाला ह्याच्यापासून त्रास झाला उत्पन्न कमी झालं तर तुम्ही ते करू नका, परंतु एकदा अनुभव घ्या, अनुभव केल्याच्या नंतर तुम्हाला काय परिस्थिती येईल हे तुम्हाला जाणून घेता येईल। पण जे पालापोचळा आता कपाशीचं पानं मोठं असतात, मुगाचे पानं उडदाचे पानं हे मोठेले असतात, हे जमिनीत पडले आणि थोडासा पाण्याचा की लगेच कुजतात, आज मुगाच्या उडदाच्या काड्या सुद्धा कुजतात, एक पाऊस झाला त्याच्यावरती चांगला की लगेच कुजतात। आता पराठीचं कुजत नाहीच, पराठीचं थोडेसे जास्त हे असतात, पराठीचं कसं आहे कापसाचं किमान एखादं तरी बोंड आपल्याकडून राहतच आणि त्या बोंडामध्ये बोंड आळीचं जीवाणू राहतात आणि मग सापोनी बांधाच्या कडेने फास घातला तर त्या फासाच्या खालच्या थराला एकदम हे झालं त्याची नायनाट होत नाही, जाळल्याशिवाय नायनाट होत नाही. म्हणून कपाशी जाळली तरी काय हरकत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना कुजवता येईल जेणेकरून खड्डा मोठा आणि त्या खड्ड्यात ती टाकली पाणी सोडलं आणि 2 वर्षांच्यानंतर त्याचंही सेंद्रिय खत भरपूर चांगलं होतं त्याच्या ज्या त्या शेतकऱ्यावर ते अवलंबून राहिलं त्यांच्या मेहनतीच्या ह्याच्यानुसार त्याच्यावर अवलंबून राहिलं. हो,
1: मनुष्यबळ त्याच्याकडे
0: त्याच्याकडे जास्त आहे ते करू शकतात. परंतु शेतीत पालापाचोळा कसा कुजता येईल हे थोडे आपू आता मुग आहे मुगन उपटेल्यावर थोडे थोडे पुंजके घातले आणि तसेच पडू दिले त्यात काही करत नाही आणि एक पाऊस पडल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं नायनाट होतो ते जमिनीशी एकरूप होतात कुजतं ते आणि सेंद्रिय खत खूप चांगल्यारित्या निर्माण होतो. कृत्रिम खत आपले जे बाजारात मिळतात ते थोडस टाकलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला भारी खत वापरायची गरज नाही. परत गावरण गायचं गोमूत्र प्रत्येक फवारणीला जर उपलब्ध केलं तुम्ही तर तुम्हाला भारी भारी औषधं कीटकनाशक फवारायची गरज नाही, त्याच्यामधून पिकालाही नत्र मिळतं आणि काही कीटक जीव जंतू हे पिकाला उपायकारक असतात. उदाहरणार्थ तुम्ही पाठीमागा सांगितल्याप्रमाणे की बाजरी कशामुळे लावतो मी की बाजरीच्या झाडावरती मुंगळे चढतात तर मुंगळे हे कीटक समजा मुंगळे कपाशीला उपायकारक आहेत कारण कपाशीवरचा मवा ते तुडतुडे हे मुंगळे खातात. त्याच्यामुळं काही कीटकनाशक पिकाला उपायकारक आहेत काही अपायकारक आहेत. तर ह्याचं जर शेतकरी बंधूने थोडस अनुभवलं की काय आहे गड्या आता ती तुडतुडे असतात कपाशीवरचे ते पानाचा रस शोषण करतात त्याच्यासाठी आपल्या बाजारामधलं जे कीटकनाशक आहे ते फवारणं आवश्यकच आहे कारण ते रस शोषण केल्याच्या नंतर कपाशीतलं जे बळ आहे ते निचरा होतं आणि त्याच्यातले रोगाला जास्त बळी पडतात पिवळे पानं पडतात. स्टिकर लावतात त्याचं हे नाही परंतु स्टिकरचं काय प्रमाण कसं पाऊस आला की ते पाणी उघडून जातं आणि ते द्रव राहतात त्याच्यावरती त्या आता ते कीटकनाशक तशा कंपन्यांनी उपलब्ध केलेलं तर परंतु एक जे असं आहे ते स्टिकर म्हणतात ना त्याला ते वरून पडतं आणि खालच्या भागून ती रस शोषण किडी ती खालच्या भागून बसते पानातला रस खालच्या भागात असल्यावर ते स्टिकर आपल्या फवारणी खालून कुठं जातं ना खालून जात नाहीच ना मग रस शोषण किड्या हे खालूनच पडतात पानाच्या त्याच्यामुळे त्याचा एक परिणाम होत नाही. एक शेतकरी बंधूंना मी एवढं सांगन की आपण बियाणं लागवायच्या अगोदर बियाणं परातीत घ्यावं. आता 100% बियाणं चांगलं नाही एक 10% तरी बियाणं त्याच्यामध्ये थोडस खराब येतं ते निवडून काढल्याच्या नंतर पूर्ण बी उगायला आपल्याला मदत होते आणि आपण जर तसंच बियाणं बॅग घेतली आणि तसंच लावायला गेलोत तर त्याच्यामध्ये तुटीचं प्रमाण जास्त आढळत. तर का आपण बी पाहिलेलंच नाही ना किमान एका बॅगामध्ये माझ्या माहितीनुसार 10% बियाणं खराब येतं कुठल्या ह्याचं असू द्या खराब 10% बियाणं येतं मग कुठं फुटलेलं असतं काय असतं मग तो शेतकऱ्यांनी तो तोटा सहन करावाच लागतो आणि तो जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर ह्याच्यापासून आणखी आपण बसतो आणि की कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे मी अनुभवलेलं आहे. तर फक्त ऋतुमानानुसार हवामानानुसार शेतामध्ये जाऊन किमान आपण काय म्हणतात बांधावर उभा राहण्याची शेती नाही. शेतात गेल्याच्या नंतर जुने माणसं वाडवडील म्हातारे आजोबा पंजोबा हे काय म्हणतात शेतात जा रे शेतात गेल्यानंतर शेत काम सांगतं ही आपल्या वाडवडिलांची म्हण आहे रीत आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. उदाहरणार्थ शेती काय आहे हे माहितीच नाही काहींना तर ती माहीत होण्याकरता शेतात गेल्याच्या नंतर शेताच्या वाटेवरती एखादा दगड आहे एखादी काठी आहे ती खाली वाकून बाजूला दगड करण्याची शक्ती तयार होती समज तयार होती काठी बाजूला करण्याची समज तयार होती ह्याच्यातूनच शेतीची हळूहळू आवड लागते आणि दिसल्याच्या नंतर हे काय पीक दिसल्याच्या नंतर पीक जोमात एखाद्या ह्याच्यात आल्याच्या नंतर माणसाचं मन सुद्धा प्रसन्न करतं की दुःखी निराशी मन हे पिकामध्ये शक्ती आहे त्या पिकामध्ये माणसाचं मन प्रसन्न करण्यात पिकामध्ये शक्ती आहे. पण तसं शेतकरी मित्रांनो की मानवाने ते जोपासलं पाहिजे ते मानलं पाहिजे. मग तुकोबारा उगाच म्हणतात का वृक्षवल्ले आम्हा सुविरे आज आकाशवाणीने मला संधी दिली बोलण्याची इथले अनुभव व्यक्त करायची मला संधी दिली. माझा दूरध्वनी क्रमांक आहे 94 200 17 190.
1: वनचेरे. धन्यवाद अनिल जी, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात.

0: आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना आपले अनुभव आपले प्रयोग मोकळेपणाने सांगितले त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं आणि आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं मी आपला आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद.
1: नमस्कार, राम राम.
0: शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात कृषीवाणी. या सदरात बांबू लागवड आणि त्याचे महत्व याबद्दलची संकलित माहिती. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बांबू लागवड आणि त्याचं महत्व. बांबू हे एक अत्यंत उपयुक्त आणि बहुउपयोगी वनस्पती असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचं हिरवं सोनं आहे. जे गवत आणि झाड या दोन्हींचे गुणधर्म स्वतःमध्ये सामावून घेत 2017 पासून भारत सरकारने बांबूला वनवृक्षांच्या यादीतून वगळल्यामुळे त्याची लागवड, कापणी आणि वाहतूक यावरील निर्बंध रद्द झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रात विशेषत विदर्भातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीचा व्यवसाय करणं सोपं झालं आहे. बांबूचा उपयोग केवळ इमारती लाकडापुरता मर्यादित नसून तो कागद उद्योग, फर्निचर, शेत साधने, हस्तकला, खाद्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही केला जातो. बांबूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो, तसेच पर्यावरणाचं संरक्षण होण्यास मदत होते. ही एक टिकाऊ शेती पद्धत असून ती ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचं महत्वपूर्ण साधन आहे. बांबू हे एक वनस्पती नसून ती ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. याचे अनेक प्रकारचे महत्व आहे. बांबूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. बांबूची मागणी कागद उद्योग, फर्निचर, बांधकाम इत्यादी क्षेत्रांमध्ये असल्यानं त्याचा बाजारभाव स्थिर असतो. बांबूच्या प्रक्रिया आणि विक्रीमुळे स्थानिक स्तरावर लहान मोठे उद्योग उभे राहतात, ज्यामुळे रोजगार निर्मिती होते. बांबू हवेतील कार्बन डायऑक्साइड जलद गतीने शोषून घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. एक हेक्टर बांबूची लागवड दरवर्षी 15 ते 17 टन कार्बनचं स्थिरीकरण करते. त्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर बांबू लागवड उत्तम पर्याय आहे. बांबूची मुळे जमिनीची धूप रोखतात आणि मृदा संवर्धनास मदत करतात. ग्रामीण भागात बांबूचा उपयोग घर बांधणी, शेत साधणे, गोठे बांधणे, कोठार बनवणे, खेळणी, टोपल्या इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंमुळे ग्रामीण समुदायाला स्वावलंबी बनण्यास मदत होते. भारतातील कागद उद्योगासाठी कच्चा माल म्हणून 31% बांबूचा वापर केला जातो. बांबूपासून इको फ्रेंडली फर्निचर, हस्तकला उत्पादने तयार करून निर्यात करून परकीय चलन देखील मिळवता येते. बांबू ही एक उष्ण व उपोष्ण कटिबंधीय प्रजाती असून ती जगभरात विविध प्रदेशांमध्ये आढळते. बांबूची लागवड प्रामुख्यानं आशिया खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये बांबूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. जगात बांबूच्या सुमारे 1500 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात 136 प्रजाती आहेत. भारतात बांबूचं क्षेत्रफळ सुमारे 16 दशलक्ष हेक्टर आहे, जे एकूण वनक्षेत्रापैकी 12% आहे. भारतात बांबूची लागवड प्रामुख्यानं ईशान्य भारत, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम घाट, केरळ आणि कर्नाटक आणि मध्य भारत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या भागामध्ये केली जाते. भारत हा जगात बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील बांबूचा एकूण उत्पादनापैकी 31% बांबू कागद कारखान्यासाठी कच्चा माल म्हणून वापरण्यात येतो. भारतातील कागद व संबंधित उत्पादनाची मागणी ISV 2020 मध्ये 20 दशलक्ष टन होती. 2025-26 मध्ये ती 24 ते 25 दशलक्ष टन एवढी वाढण्याची शक्यता आहे. विशेषत विदर्भ आणि कोकण प्रदेशात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. विदर्भात बांबूसा बल्कोवा, डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस, बांबूसा तुलडा, बांबूसा नूतन, डेंड्रोकॅलॅमस स्टोकसी, माणगा, पिवळा बांबू या प्रजाती प्रामुख्यानं लावले जातात. बांबूची लागवड फळबागांना आधार देण्यासाठी, शेतातील धूप रोखण्यासाठी आणि कुटीर उद्योगांसाठी केली जाते. बहरलेल्या फळझाडांना आधार देण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. याशिवाय फळांची साठवणूक व वाहतूक करताना बांबूचा उपयोग करतो. बांबू हे एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे, जिची लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे मिळू शकतात. भारतासह जगभरात बांबूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळखून योग्य पद्धतीने बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना यश मिळू शकते. बांबूच्या मुळांच्या विशिष्ट रचनेमुळे हलक्या जमिनीवर सुद्धा बांबूची चांगली वाढ होते. बांबूचे 1 ते 4 वर्षे वयाचं एक बेट 3 ते 4 टन उपजाऊ जमिनीची धूप कमी करण्यास मदत करते. त्यामुळेच मृद व जल संवर्धनाच्या कार्यक्रमात बांबूचं अनन्यसाधारण महत्व आहे. बांबूसाठी किमान 9° सेल्सिअस ते जास्तीत जास्त 40° सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. 25° सेल्सिअस ते 35

अंश सेल्सियस हे बांबूच्या वाढीसाठी आदर्श तापमान मानलं जातं. बांबूच्या वाढीसाठी 1000 ते 4000 मिलीमीटर वार्षिक पाऊस आदर्श आहे. ज्या भागात पाऊस कमी असतो तेथे सिंचनाची सोय आवश्यक असते. बांबू कोरड्या आणि ओलसर प्रकारच्या हवामानात वाढू शकतो, परंतु अतिशय थंड हवामान त्याच्या वाढीस अडथळा आणू शकतो. बांबूच्या लागवडीसाठी मातीची गुणवत्ता आणि प्रकार याचा मोठा प्रभाव पडतो. बांबूसाठी सुपीक उत्तम पाण्याचा निचरा होणारी गाळयुक्त माती सर्वात योग्य आहे. जांभळ्या, काळ्या किंवा तपकिरी मातीत बांबू चांगला वाढतो. मातीत पाण्याचा निचरा चांगला होणं आवश्यक आहे. पाणी साचणाऱ्या जमिनीवर बांबूची लागवड करू नये. खडकाळ, खारट किंवा अतिशय वालुकामय जमीन बांबू लागवडीसाठी योग्य नाही. बांबूची लागवड करण्यासाठी 3 मुख्य प्रवर्धन पद्धती वापरल्या जातात. बियाण्यापासून प्रवर्धन, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बियाणं पेरावं. पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती, वाळू आणि शेणखत यांचं मिश्रण भरून प्रत्येक पिशवीत 3 ते 4 बिया पेराव्यात. गादी वाफ्यावर बी पेरून गादी वाफ्यांची रुंदी 1 मीटर व लांबी 10 मीटर पर्यंत, उंची 45 सेंटीमीटर एवढी असावी. 8 ते 10 दिवसात बिया उगवतात. 3 ते 4 महिन्यांनी रोप लागवडीसाठी तयार होतात. कंदापासून प्रवर्धन, 1 वर्षाच्या आतमधील निरोगी बांबूच्या कंदाची निवड करावी. कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. कंद जमिनीत 90 ते 120 सेंटीमीटर खोलीवर लावावा. फांदी, कलमे किंवा खोड यापासून सुद्धा बांबूची लागवड करणं शक्य आहे. त्यासाठी 1 वर्षाच्या ताज्या फांद्यांपासून 30 ते 45 सेंटीमीटर लांबीची कलम तयार करावीत. कलमांवर किमान 2 ते 3 गाठी असाव्या. ही पद्धत जाड साल असलेल्या प्रजातींसाठी योग्य ठरते. जमिनीची तयारी करण्यासाठी सुरुवातीला जमीन उथळ आणि खोल नांगरून माती भुसभुशीत करावी. बांबू लागवडीसाठी 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यांमध्ये माती 3 भाग, शेणखत 1 भाग, त्यासोबतच 100 ग्रॅम DAP किंवा 150 ग्रॅम SSP खत एकत्र मिसळून भरावे. मोठ्या प्रजातींसाठी 8 मीटर बाय 8 मीटर एवढं अंतर ठेवावं. कागद उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रजातींमध्ये 4 मीटर बाय 4 मीटर एवढं अंतर देखील योग्य आहे. बांबूची लागवड जून जुलै महिन्यात करावी. बांबू बऱ्याचदा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

0: श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजले. आकाशवाणी मुंबई अस्मिता महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.
1: अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: रात्रीचे 8:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकता.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षर

0: अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना

0: आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल, असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजयांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. टीव्हीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल, असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात

0: आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे 1 डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमिरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से के नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
3: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्याने सादर केलेली धनगरी ओवी.

0: सध्या लाया पोहोचे त्या पद्धतीने तुकाराम महाराजा अभंगाच्या वया मात्र
1: एवढ्याच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा ह्या विठ्ठल पंताचा छेद केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
1: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
1: राणे माझं परपंचात मनरामात नाही
0: लगीन झाली गोष्ट खरे पण परपंच करण्याची इच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बरं का.
1: म्हणून त्या वेळेला विठ्ठल देवा
0: काय केलं या

0: वाला
1: काय बोलतो त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगीन कारण करून परत संन्यास घेणं अगदी
1: हे सोबत नाही बरं का तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाला बोलतो विठ्ठलाला स्वतः जाशी झाला
0: तू चित्रहून अजून फेडलेला नाही तू सरळ जायचं आपला प्रपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोणी बोलले विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरा
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता प्रपंच त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लू काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून प्रपंच कर्जा जा म्हणून सांगितलेलं होत
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून चे ना
1: निगुण कुठं बरा
0: निगुण चालला

0: राजकीयानं शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः गेला,
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केलेली असायला. प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा?
0: सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर निवृत्ती
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला
0: सुतानाने सुराजा जीवाला वाटलं की देवा
1: काय वाटलं बरं
0: आठ दहा दिवसापासून शिती सुराजा दर्शन नाही
1: होय होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार केला मनाला ज्ञानेश्वर माऊलीन त्या वेळेला
0: संचार केला

0: संचार धरणीला ठेवला होता.
1: अगदी टिवलजी ना
0: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
1: तेवढ्यात
0: काय झालं त्या वेळेला
1: कोणता प्रकार घडला देवा.
0: धर्म मारतण मोरेश्वर काका
1: मोरेश्वर काका अगदी नेत्रान बघायला
0: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता. आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: अगदी पाहुजी ना
0: काही बोलत होता त्या वेळाला
1: काही लागला बोलायला.
0: अरे संन्याशाच्या कार्ट्या
1: अरे संन्याशाच्या मुला
0: तू कशाला आला त्या ठिकाण्याला
1: आणि आंघोळी करायची तुझी नाकी नाही बरं ह्या जागेला.
0: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला.
1: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला.
0: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरांग
1: काय केलं देवा.
0: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
1: माझ्या इंद्राने बाटणार नाही बरं का.
0: कशाला आलात
1: काय
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला.
1: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
0: स्वतः विचार.

0: ब्राह्मण नदीवर काय झालं होतं?
1: काय झालं तेव्हा?
0: हा बारा ब्राह्मणाचे मुलं
1: अगदी खेळ लागले ते खेळायला अगदी पटंगला
0: मुलांनी पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
0: अरे बाळा हो ह्या वेळेला
1: काय बघता रे येड्या हो
0: साबर तो बागदे ज्ञानाला मारा खोड मोडा ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे.
1: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का.
0: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवकाव कसा सईला?
1: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्या बरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
0: ज्ञानाच्या मागे या जवळ,
1: ज्ञानाच्या मागे या जवळ.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किसन बनगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले धनगरी ओवी ऐकलीत. विठ्ठलपंताचा छळ या विषयावर ही ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकू शकताय. रात्रीचे 8:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.

बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या। भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची ही रचना।